0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: पहाटेचे ठीक 5:35 होत आहेत मंडळी आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. मंडळी, इतिहासात भविष्य शोधत बसू नका, भविष्यात इतिहास घडवा. भविष्यातील आपला उत्कर्ष आणि भवितव्य हा भूतकाळात किंवा कोणा इतिहासात नसून वर्तमानात आहे. त्यामुळे इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात वर्तमानात आहे. म्हणूनच या दोन्हींची उत्तम सांगड घाला. इतिहासातून प्रेरणा स्फूर्ती जरूर घ्या, पण त्यात अडकून न पडता ते भविष्यात इतिहास घडवण्यासाठी आपला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक असा सर्वांगीण उत्कर्ष घडवून आणण्यासाठी उपयोगात आणा. मग बघा, नक्कीच आपल्या अथक आणि योग्य मार्गाने केलेल्या वाटचालीतून आपण निवडलेल्या कार्यक्षेत्रात भविष्यात आपणही आपला एक नवा इतिहास नक्की घडवू शकतो.

पहाटेचे ठीक 5:48 होत आहेत मंडळी. दृष्टी बदलली की माणूस सुखी होतो. आपल्या आजूबाजूची सृष्टी दुनिया कितीही बदलली तरी माणूस बऱ्याच वेळेला

दृष्टिकोन तुम्हाला नक्की लाभेल. एक वेगळं झालेलं परिवर्तन तुमच्या नक्कीच लक्षात येईल. गरज आहे तुमच्या प्रतिसादाची, तुमच्या क्रियेची.

वीणा। 5:57 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची। 6 आपण ऐकणार आहोत हिंदीतील बातमीपत्र, हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू। 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात खास विषयांसह। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार आणि आत्तापर्यंत ज्या सर्व श्रोत्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। दिनकर शिखरे, सुभाष चव्हाण, अर्जुन परब, विठ्ठल मसलेकर, गौतम भिंगारडे, अविनाश देवेकर, पंढरीनाथ काबाडी, ऋता गानू, वैदेही बेर्डे, आकांक्षा किणी, किशोर पेडणेकर, संजय पाटील, चैतन्य अत्रे, जयेंद्र शहा, ओंकार काटकर, श्रीपाद जोशी, मधुकर रुपनवर, विनय जोग, सुधीर दत्त मुणगेकर, वृंदा जाधव, किशोर पाटील, मंगेश जोशी, प्रकाश जोशी, महेंद्रभाई सोनार, गायत्री वैशंपायन, अनुया देवळे, वसंत कुलकर्णी, सुहास पांडे, राजू कराळे, सुनील आणि जागृती म्हात्रे, माधव वाघ, रघुनाथ पाटील, चित्रा मांडके, अनंत कानडे, सुरेश भावकर, रवींद्र गोविंद बनसोडे, किरण चौधरी, जयश्रेणी नित्यानंद पाटील, चंद्रशेखर पेठे, सुधाकर राजे, वैष्णवी कुंटले, कलावती आणि विनोद वैती, लक्ष्मण अत्रे, नरहरी जिंके, काशीनाथ पाटील, प्रदीप कोलटकर, प्रकाश कुलकर्णी, सुधाकर।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. आज आहे 20 ऑगस्ट, वार गुरुवार, सकाळचे 6:05 होत आहेत आणि आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. गाववाल्यांनो नमस्कार.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 32 आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 26 आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 83% नोंदवण्यात आली आणि सांताक्रूज येथे 0.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या सरीच्या पावसाची शक्यता मुंबई शहर आणि उपनगरात आहे. गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना तुर्तास तरी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकन की खास सेट अप योर डे विद रेनबो फन डे रेनबो फन डे
1: रेनबो फन डे रेनबो फन डे
2: 6:19 होता है आणि रेनबो फन डे च्या पहिल्या टप्प्यात मी तुमच्या सोबत तुमचा आज भूषण आणि गावलेनु आज दिन विशेष आपण घेणार आहोत त्यामध्ये खास दोन दिनविशेषांचा उल्लेख करणार आहोत आणि खास कलावंत आहेत त्यांच्याविषयी सुद्धा बोलणार आहोत टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात पहिल्यांदा जाणून घेऊयात की आजचा दिवस खास का आहे कारण आज आहे सद्भावना दिवस तुम्हा सगळ्यांना सद्भावना दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भारतात यांना दरवर्षी 20 ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी सद्भावना दिन हा साजरा केला जातो का तर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी सद्भावना दिवस साजरा केला जातो हा दिवस राष्ट्रीय सद्भावना आणि सांप्रदायिक मैत्री वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो त्याचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय आहे तर सद्भावना शब्दाचा अर्थ सुसंवाद आहे विविध धर्म आणि संस्कृतीच्या लोकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक सद्भावना वाढवणं ही या दिवसाची प्रमुख संकल्पना आहे भारतामध्ये आजच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात याविषयी आणखीन बोलूया पण त्याआधी या गीताचा आस्वाद घेऊया अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांच्या स्वरातलं हे गीत प्रार्थना आहे खरं तर मनाला एक वेगळी शांतता लाभते ही प्रार्थना ऐकताना

आपण बोलतोय ते सद्भावना दिवसाविषयी. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचं आधुनिकीकरण करणं, आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करणं, युवकांना सक्षम करणं आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचा कार्यकाळ स्मरणारा राहतो. त्यांचा वारसा आणि सलोखा, प्रगतीने एकसंध झालेल्या भारताचं त्यांचं स्वप्न यांचा सन्मान करण्यासाठी सद्भावना दिवसाची स्थापना करण्यात आली. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात त्यांचा सद्भावनेचा संदेश त्यांच्या हयातीत जितका समर्पक होता तितकाच तो आजही आहे. या मुलांचं पालन करून नागरिक अधिक मजबूत आणि एकसंध आणि सर्वसमावेशक भारताच्या उभारणीत योगदान देऊ शकतात. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार त्यांच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर सुरू करण्यात आला. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार सांप्रदायिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानासाठी दिला जातो. आपण सर्वांनी आपल्या राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचं वचन देऊया. सगळ्यांना पुन्हा एकदा सद्भावना दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत राहा, आनंद घेत राहा.
1: नक्कीच तुम्ही सगळे छान आनंद घेताय. दोन प्रार्थना आपण ऐकल्या, त्यातले शब्द होते ते खरोखर मनाला भिडणारे होते, एक सकारात्मक ऊर्जा देणारे होते. तुमच्या सगळ्यांचं प्रतिक्रिया प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि रेनबो फंडेचा कार्यक्रम, FM रेनबोचे कार्यक्रम मनापासून आवडत आहेत. गीतं ऐकतोय, त्या गीतांमधनं सुद्धा एक वेगळी प्रेरणा मिळते अशा भावना तुम्ही व्यक्त करताय. दिनविशेषांमध्ये आता दुसऱ्या एका दिवसाविषयी, आणखीन जे दिनविशेष आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आज आणखीन एक खास दिवस आहे, ते म्हणजे भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. होय मंडळी, भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस भारतीय अक्षय ऊर्जा दिवस अर्थात नॅशनल रिन्युएबल एनर्जी डे म्हणून साजरा केला जातो. अपारंपरिक किंवा नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणं आणि कोळसा, पेट्रोल यासारख्या संपणाऱ्या ऊर्जा स्रोतांना

जी सूर्य हवा पाण्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर वाढवायला प्रोत्साहन देणं हा आजच्या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. 2004 सालापासून नवीन आणि पुनर्वापरयोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने भारतात आजचा दिवस हा साजरा करायला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक वीज जाळ्यावरील ताण कमी होऊन ऊर्जा निर्मितीचं विकेंद्रीकरण व्हावं असा हेतू यामागे आहे. पहिल्या ऊर्जा दिनाच्या निमित्ताने एक खास पोस्टाचं तिकीटसुद्धा जारी केलं गेलं होतं. बरं, अक्षय ऊर्जेचे प्रमुख नेमके चार प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो. पहिला आहे तो म्हणजे सौर ऊर्जा, सोलार एनर्जी, म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून आणि उष्णतेपासून मिळणारी ऊर्जा. दुसरी आहे पवन ऊर्जा, वाइंड एनर्जी, वाऱ्याच्या वेगाचा वापर करून पवनचक्कीद्वारे तयार केलेली वीज. तिसरी आहे जलविद्युत ऊर्जा, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, वाहत्या पाण्याच्या प्रवाहापासून निर्माण केली जाणारी ऊर्जा. बायोगॅस आणि म्हणजे ही शेवटची आहे, बायोगॅस आणि कचऱ्यापासून मिळणारी ऊर्जा, सेंद्रिय कचरा आणि शेण यापासून तयार होणारं इंधन, हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात वापरलं जातं. तर ही या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन छोटे छोटे वेगळे प्रकार आहेत ऊर्जेचे, सौर ऊर्जेचे किंवा इतर ह्यांचे, पण हे चार प्रमुख प्रकार आहेत. याविषयी आपण आणखीन बोलूया. सूर्यदेवाचा उल्लेख झालेला आहे, त्याचं एक छान गाणं आपल्याकडे, त्याचा आनंद घेऊया.

आपण बोलतोय भारतीय अक्षय ऊर्जा दिवसाविषयी. सौर, पवन आणि जल यासारख्या नैसर्गिक स्रोतांपासून अक्षय ऊर्जा निर्माण केली जाते, जी कालांतराने पुन्हा उपलब्ध होते. हा ऊर्जेचा एक स्वच्छ आणि शाश्वत प्रकार आहे, जो जीवाश्म इंधनांवरील आपलं अवलंबित्व कमी करायला आणि हवामान बदलाचा सामना करायला मदत करू शकतो. अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणं आणि मर्यादित संसाधनांचं शोषण कमी करणं हे आजच्या दिवसाचं उद्दिष्ट आहे. विकास कामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणाऱ्या ऊर्जेची, म्हणजे साध्या भाषेत विजेची गरज भागवण्यासाठी अजूनही खनिज इंधनांचा वापर हा मुख्यत्वे करून केला जातोय. पण यामुळे प्रदूषणासारख्या समस्या वाढून जीवसृष्टीला त्रास होतोय. यासाठीच अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर आपण सगळ्यांनी भर द्यायला हवा. आजच्या दिवसाच्या निमित्ताने शाळा असतील, महाविद्यालय असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, शासन स्तरावर असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आणि चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. भारतीय अक्षय ऊर्जा दिवस साजरा करण्यामागे अनेक कारणं आहेत. ऊर्जेच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं, ऊर्जेच्या विकासात केलेली प्रगती दाखवणं, लोकांना त्यांच्या घरामध्ये आणि व्यवसायांमध्ये नवीकरणीय ऊर्जा वापरायला प्रोत्साहित करणं, ऊर्जेची उत्पादनं आणि सेवांची मागणी आहे ती निर्माण करणं, गुंतवणुकीसाठी आकर्षित करणं, रोजगार निर्माण करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा भारताने ऊर्जेच्या विकासात केलेल्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्याचा आणि लोकांना त्यांच्या घरांमध्ये अक्षय ऊर्जा स्वीकारायला प्रोत्साहित करण्याचा दिवस आहे.

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: दिनविशेष मध्ये गावालनो आज आपण आणखीन एका छान कलावंताविषयी बोलणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा, आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात असणारा हा कलावंत म्हणजे गणपत पाटील. आयुष्यभर संघर्ष करणारा कलावंत, तमाशाप्रधान चित्रपट मराठी तमाप आले, त्यात नाचाचं काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली, पण या मनस्वी कलाकाराच्या नावाशी कुणाचीही तुलना होऊ शकणार नाही. इतका तो नाचा त्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केला. बोलणं, दिसणं, नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहज सुंदर अभिनय नटलेला. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर झाले बहू होतील बहू, परंतु या समहा फक्त आणि फक्त म्हणजे गणपत पाटील. आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांचं पूर्ण नाव गणपत नायकू पाटील. जन्म त्यांचा कोल्हापुरातला. लहानपणीच वडिलांचं निर्धन झालं, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. सर्वांची जबाबदारी आईवर आल्यामुळे गणपत पाटील यांना सुद्धा नाईलाजाने कुटुंबासाठी मोलमजुरी करावी लागली. भाजीपाला विकण्यापासून ते सर्व प्रकारची कामं त्यांनी केली, आणि या दरम्यान ना कोल्हापूरमध्ये जे मेळावे असतात त्यात त्यांनी काम करायला सुरुवात केली. रामायणमध्ये तसंच त्यांनी एक छान भूमिका साकारली,

त्यांच्या अभिनय कारकिर्दीसवर. तर त्यानंतर पाटलाचा पोरने त्यांची चौकट पक्की केली आणि त्याच वर्षी आलेल्या छत्रपती शिवाजीमध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. शिकलेली बायकोने त्यांचं बस्तान पक्कं केलं तर थोरातांची कमळामध्ये त्यांनी जो अभिनय केला त्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियतासुद्धा मिळाली. त्यानंतर आलेल्या पाटलाक, सवाल माझा ऐका, वाघ्या मुरळी या सिनेमांनीसुद्धा त्यांचं आयुष्य बदललं. पण या सगळ्यात खरे गणपत पाटील जे होते ते लोप पावले आणि तमाशातील गणपत पाटील रसिक मायबाबांच्या लक्षात राहिला.

केला इशारा जाता जाताने गणपत पाटलांना स्टार कलाकारांना इतकंच महत्त्व आलं होतं. मल्हारी मार्तंड, रायगडचा जारबंदी, मराठी तपाशापटात गणपत पाटलांचं स्थान हे अबाधित होतं. बाई मी भोळी आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी आणि सांगू मी कशी सुरंगा म्हणतात मला छंदप्रतीचा धन्य ते संताजी धनाजी या सर्व चित्रपटांपर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. पण त्यानंतर एक गाव बारा भानगडीने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागलं. 1969 मधील खंडोबाची आण आणि गणगवळणमध्ये त्यांनीही आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण मग अशी रंगली रात आणि गणानं घुंगरू हरवलं या सिनेमात त्यांच्या वाट्याला मोठं फुटेज आलं. त्यानंतर दादांच्या सोंगाळ्याने सुद्धा त्यांना नाव दिलं. यानंतर आलेल्या अनेक सिनेमांमध्ये म्हणजे पुढारी, सून माझी सावित्री, सुगंधी कट्टा, जवळ ये लाजू नको, कलावंतीन, नेताजी पालकर, ज्ञानबाची मेघ, हळदी कुंकू, मंत्र्याची सून

लावण्यवती, दोन बायकापैकी ते एका, राखणदार हे त्यांचे चित्रपट. यासह अनेक चित्रपट खरं तर गाजले. गणपत पाटीलांच्या आता गवया याला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम आणि त्यावर हाफ जॅकेट, गळ्यात गुंडाळलेला रंगीबेरंगी रुमाल आणि डोक्यावर बुट्टेदार टोपी, अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समोर असून जायचे. या भूमिकेने त्यांना मानही दिला आणि काही प्रमाणात मनस्ताप देखील. आपल्या भूमिकेचं त्यांनी खरं तर सोनं केलं. नटरंग सिनेमा प्रदर्शित झाला पण त्याआधीच हा अभिनेता, हा कलावंत अनंताच्या प्रवासाला गेला होता. अशा या सर्व गुणसंपन्न, गुणी आणि लोककला जपलेल्या आणि जगलेल्या अभिनेत्याला मनापासून सलाम. अभिनेते गणपत पाटील यांच्या कलाप्रवासाला सलाम.

आणि आता ऐकूयात आपली विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट.

रसिक हो, घर की मुर्गी दाल बराबर ही हिंदीतली म्हण तुम्ही ऐकलीच असेल नाही का? हाच अर्थ सांगण्यासाठी कोणी एक सुभाषितकार म्हणतो,

अवज्ञा म्हणजे अपमान. अतिपरिचय झाला की अपमानच होतो. एखाद्या व्यक्तीशी नको तितकी घसट किंवा जवळीक निर्माण झाली की औपचारिकपणा संपतो आणि त्यामुळे शिष्टाचार कमी होऊन नात्यात अधिक मोकळेपणा येतो. बरेचदा या मोकळेपणाची परिणती अपमानामध्ये होते. संतत गमनात अनादरो भवती. संतत म्हणजे सतत. सतत एखाद्याच्या घरी गेल्यामुळे अनादर व्हायला लागतो. हा अतिपरिचय समजावण्यासाठी सुभाषितकार म्हणतो, मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. मलय पर्वतावर सगळीकडे चंदनाची भरपूर झाडं असतात, पण त्या चंदनाच्या झाडाचं अप्रूप फक्त तुमच्या आमच्यासारख्या माणसांना हो. मलय पर्वताच्या जवळच्या जंगलात राहणाऱ्या भिल्ल पुरंधरी म्हणजे भिल्ल स्त्रीला मात्र त्या चंदनाचं काय ते कौतुक. ती त्या चंदनाच्या खोडाचा उपयोग चुलीसाठी सरपण म्हणूनच करते. मलय पर्वतापासून लांब असणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना चंदन हे अतिशय दुर्मिळ आणि म्हणूनच जास्त किंमत देऊन विकत घ्यावं लागतं. पण त्याच भागात राहणाऱ्या लोकांना मात्र चंदनाचं विशेष काही वाटत नाही. त्यांच्यासाठी चंदनाचं लाकूड म्हणजे इतर सर्वसामान्य झाडाच्या खोडासारखंच असतं. या चंदनाप्रमाणेच आपल्याला सुद्धा जर इतरांच्या नजरेत आणि मनात आपली किंमत शाबूत ठेवायची असेल तर अतिपरिचय होऊ देऊ नका आणि सतत कोणाकडेही जाणं टाळा. असाच सल्ला सुभाषितकाराला आपल्याला द्यायचा असेल म्हणून सुभाषितकार म्हणतो,

0: आताच आपण ऐकली आपली विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना

करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला. आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं. या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत. तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षेसंदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचवलं. राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या. नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं. नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं. निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसा

तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत बोलत होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करणं, CCTV वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला.
श्रीलंके

विरुद्धच्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 7:21 होता आहेत आणि 107.1 MHz वर श्रोतेवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण गावलनू. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्याच गावलाचा म्हणजे तुमच्याच भूषणचा नमस्कार. आणि सगळ्यांना आता वेध लागले ते गणेशोत्सवाचे हो ना. सगळीकडे ज्या चित्रशाळा आहेत वेगवेगळे जे मंडप उभारणी सुरू आहे गणेशोत्सव मंडळांचं म्हणा, त्याचबरोबर अनेक मंडपांमध्ये गणेश मूर्तींच्या छोट्या छोट्या असतील मूर्त्या या विक्रीस ठेवलेल्या आहेत. शाडू मातीच्या आहेत, पर्यावरणपूरक आहेत, अशा सुद्धा मूर्त्या उपलब्ध आहेत. तिथे सुद्धा कळत न कळतपणे आपली पावलं वळत आहेत. आणि गणपतीची मूर्ती जरी घ्यायची नसेल तरीसुद्धा ती न्याहाळणं, ती बघणं, वेगवेगळ्या रंगातल्या मूर्ती पाहणं, लहान मूर्ती पाहणं, मोठ्या मूर्ती पाहणं, हे बघणंसुद्धा मनाला एक वेगळं समाधान देणार असतं, नाही का? नक्कीच तुम्ही सगळ्यांनीसुद्धा अगदी जाता जाता का होईना अशा मूर्त्यांकडे आपली नजर नक्की वळवली असेल. त्याचबरोबर अनेक प्रश्न एकमेकांना विचारले जातात, काय मग गणपतीला यंदा गावाला जाणार की नाही, रेल्वेची तिकीटं मिळालीत की नाही. बरं, रेल्वेची तिकीटं नाही मिळाली, ती 2 मिनिटात फुल झाली, होय तीसुद्धा तक्रार आहे. तर मग एसटी महामंडळाची सुद्धा सोय आहे, त्याची तिकीटं काढलीत की नाही, किंवा मग प्रायव्हेट लक्झरीज आहेत त्याचीही सोय होते आहे की नाही, खाजगी वाहन असतील तर त्यांना जाणं होणार आहे, काही जणांचं तळ्यात म्हणत आहे होय बघूया असं काही मंडळी म्हणतायत, असा सगळा माहोल आहे. पण आपल्याला गावाला नक्की जायचं आहे, गणपतीचा उत्सव आनंदात उत्साहात जल्लोषात साजरा करायचा आहे, पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घ्यायचा आहे, गावाला जाऊन खळ्यामध्ये नृत्य करायचे आहेत. हा सगळा आनंद जो आहे ना एक वेगळी अनुभूती देणारा असतो, चैतन्य प्रत्येकाच्या मनात भरवणारा असतो. हा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा, नाही का? त्याविषयी विस्तृतपणे आपण नक्की एका खास कार्यक्रमात बोलणारच आहोत. या गीताचा आस्वाद घेऊया आणि तो फील काही प्रमाणात का होईना नक्की अनुभवूया.
2: गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती.

ठीक 7:30 आपण ऐकणार आहोत डेली हायलाइट्स ऑफ BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 आणि त्यानंतर 7:40 आपण पुन्हा भेटणार आहोत.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: वरळीच्या लाला लजपतराय रस्त्यावरून जाताना हाजी अली दर्ग्याच्या समोर दिसणारं महालक्ष्मी रेसकोर्सवरचं हिरवगार विस्तीर्ण मैदान पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतं. अनेकदा या रेसकोर्सच्या बाहेरच्या बाजूला उंच देखणे घोडे दिसतात. काही वेळेला अत्यंत महागड्या गाड्या आणि त्यांना खेटून उभे हास्य विनोद करणारे उंची कपड्यातले देखणे स्त्री पुरुषही तिथं असतात. त्यातच रेस इज द किंग ऑफ गेम अँड द गेम ऑफ किंग्स हे वाक्य कुठंतरी वाचलेलं होतं. त्यामुळं घोड्यांची रेस हा श्रीमंती शौक, तिथं आपलं काय काम, असा आपला सर्वसामान्य मुंबईकरांसारखाच माझाही समज. साहजिकच तिकडं अलिप्तपणे पाहणं आणि आपल्या रस्त्यानं निघून जाणं अगदी नैसर्गिक. त्यामुळे रेसकोर्स विषयी सामान्य माणसाला कुतूहल असण्याचं काहीच कारण नाही. साहजिकच त्याचं सुरुवातीचं ठिकाण हेच होतं की आणखी कुठे, याविषयी माहिती असण्याचंही काही कारण नाही.
2: पण रेसकोर्स भायखळ्याला होता असा उल्लेख एकदा सहज वाचनात आला आणि मी दचकलो. सहज कुतूहल म्हणून त्या माहितीचा मागोवा घेत गेलो आणि काय सांगू, रेसकोर्सचा जन्म, त्याची आजवरची वाटचाल याबाबतची अफाट माहिती समोर येत गेली. तो काळ होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाचा. देशाच्या बहुतेक भागावर कंपनीचा प्रशासकीय आणि लष्करी अंमल प्रस्थापित झाला होता. घोडा हा लष्कराचा अविभाज्य भाग, त्यामुळे ब्रिटिश सैन्याच्या तळांवर घोडे असायचेच. त्या ठिकाणी विरंगुळा म्हणून घोड्यांच्या शर्यती खेळल्या जात असत. त्या जिथे खेळल्या जात तिथे घोड्यांच्या टापांमुळे आपोआपच रेस ट्रॅक्स तयार होत असत. यातूनच कुणाला तरी बक्षीस लावून शर्यत खेळावी अशी कल्पना सुचली. यात बाजी मारली तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीनं. सन 1777 मध्ये देशातल्या पहिल्या रेसकोर्सचा जन्म या प्रेसिडेन्सीमध्ये झाला.
1: आणि त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी मुंबईतल्या काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुंबईतही घोड्यांच्या शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना पहिलं यश मिळालं 1797 सालच्या उत्तरार्धात. दिनांक 25 नोव्हेंबर 1797 द बॉम्बे कुरियर या दैनिकात त्यासंबंधी रितसर जाहिरात देण्यात आली. शर्यत 1798 जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार होती. जिंकणाऱ्या घोड्यासाठी 50 पाऊंडांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. शर्यतीचा खर्च आणि बक्षिसाची रक्कम उभी करण्यासाठी देणग्या देण्याचं आवाहन करण्यात आलं. पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम होता तो. सकाळी ब्रेकफास्ट शिवाय संध्याकाळी नृत्यासहित डिनर असं भरगच्च मनोरंजन होत.
2: शर्यतीच्या जाहिरातीला मुंबईतल्या ब्रिटिशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. देणग्याही दणकून जमा झाल्या होत्या. हे पाहून आयोजकांचा उत्साह वाढला होता. शर्यतीच्या देणगीदारांची 21 डिसेंबर 1797 रोजी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत एक ऐवजी 2 दिवसांच्या शर्यती आयोजित करण्याचं निश्चित झालं. त्यातली एक शर्यत 5 वर्षापेक्षा कमी वर्षवयाच्या घोड्यांची

0: दुसरी 5 वर्षापेक्षा जास्त वयाच्या घोड्यांची, आणि दिवस ठरला 10 जानेवारी 1798.
1: 10 जानेवारीला मरीन स्ट्रीटवरच्या म्हणजे आताच्या शहीद भगतसिंग मार्गावरच्या ओल्ड कस्टम हाऊस समोरच कर्नल लॉयड जोन्स यांच्या घरासमोरच्या मैदानात तंबू ठोकण्यात आले. थंडीच्या दिवसातलं ते वातावरण उत्साह

0: त्यानं हिरवा झेंडा दाखवला आणि घोडे चौखूर उधळले आणि मुंबईतल्या घोड्यांच्या शर्यतीचा उनामा झाला.
1: शर्यतींना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून उत्साह वाढलेल्या आयोजकांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 1799 मध्ये पुन्हा फोर्ट मध्ये शर्यतीचं आयोजन केलं. यावेळी जिंकणाऱ्या घोड्यासाठी 100 सोन्याच्या मोहरांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. त्याशिवाय शर्यतीला जमलेल्या लोकांकडून काही पैसे जमा करून जिंकणाऱ्या घोड्याच्या मालकालाही स्वीपस्टेक म्हणून बक्षीस देण्यात येणार होतं. घोड्याच्या मालकाला बक्षीस देण्यामागं खास कारण होतं. त्या काळी भारतीय वाणाचे घोडे लष्करी कामासाठी फारसे उपयोगी पडत नसत. इंग्लिश घोडे ब्रिटनमधून आयात करणं सोयीचं नव्हतं. एकतर ते जिकिरीच्या प्रवासात मरून जात, त्यातून वाचलेले घोडे इथल्या उष्ण हवेत तग धरत नसत. म्हणून पुढे अरबस्तानातून मुंबईत घोडे आयात करून इथल्या काठियावाडी किंवा सिंध प्रांतातल्या देशी वाणांशी संकर करून इथल्या वातावरणात टिकाऊ घोडे पैदा करण्यात येऊ लागले. अशा पद्धतीनं पैदा केलेल्या घोड्यांच्या शर्यती लावून जिंकणाऱ्या घोड्याच्या मालकाला अधिकचं बक्षीस स्वीपस्टेक देण्याची पद्धत होती.
0: या घोड्यांच्या शर्यतींना मुंबईत मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून शर्यतींसाठी एखादी कायमस्वरूपी संस्था उभी करणं आवश्यक वाटू लागलं. त्यासाठी सन 1800 ते 1801 मध्ये सर चार्ल्स फोर्ब्स, गॉर्डन हॉल, सर आर्चिबाल्ड कॅम्बेल आणि पी हॅडो ह्या चौघांनी पुढाकार घेऊन बॉम्बे टर्फ क्लबची स्थापना केली. बॉम्बे टर्फ क्लब या नावातला बॉम्बे हा जो उल्लेख आहे तो केवळ मुंबई शहराचा निदर्शक नसून संपूर्ण मुंबई प्रांताचा निदर्शक होता. हा क्लब म्हणजे आज महालक्ष्मीला असलेल्या द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड या रेसकोर्सचा मूळ पुरुष. केवळ मुंबई शहरच नव्हे तर पुढच्या काळात मुंबई प्रांतातल्या पुणे आणि इतर ठिकाणी सुरू झालेल्या सर्व ठिकाणांच्या रेसकोर्सचा आदि पुरुष. क्लबच्या या चार संस्थापकांपैकी सर चार्ल्स फोर्ब्स यांचा मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेतही हातभार लागला होता. त्यांचा पुतळा एशियाटिक सोसायटीमध्ये पाहायला मिळतो.
1: टर्फ क्लबच्या सदस्यांनी पहिलं लक्ष समोर ठेवलं ते रेसकोर्ससाठी कायमस्वरूपी जागा मिळवण्याचं. त्यावेळची मुंबई मुख्यतः फोर्ट परिसरापर्यंतच मर्यादित असल्यामुळं प्राधान्य त्याच भागाला देण्यात आलं होतं. परंतु किल्ल्याची तटबंदी आणि आधीच दाटी असलेल्या फोर्टमध्ये शर्यतींसाठी आवश्यक असणारी विस्तीर्ण जागा उपलब्ध होणं अशक्यच होतं. फोर्टच्या तटबंदीबाहेर एस्प्लनेडवर भरपूर जागा उपलब्ध होती, परंतु त्या ठिकाणी सैन्याच्या पलटणींचं ठाणं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव तिथंही जागा उपलब्ध होणं अशक्यच होतं. आता एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे फोर्टच्या बाहेर जागा शोधणं.
2: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा पहिला भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य क्षितिजा सहकारी आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: घेण्याची. तिन्ही टप्प्यातले कार्यक्रम मनापासून आवडल्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. दिनविशेष आणि त्याला जोडून असलेली गाणी ही मनाचा प्रसन्नता वाढवणारी होती आणि त्यामुळे रिफ्रेशिंग वाटलं असा तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत आलेला आहे. त्याचबरोबर अज्ञात मुंबई हा कार्यक्रमसुद्धा मनापासून आवडतोय, वेगळ्या वाटा त्यानिमित्ताने दिसत आहेत, असेच कार्यक्रम करत रहा अशा शुभेच्छासुद्धा तुम्ही रेनबोला देताय. आज एफ एम गोल्डवर आर जे माधुरी आणि एफ एम रेनबोवर आर जे दुहिता तुमची साथ संगत करणार आहेत, तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद नक्की घ्या. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमचाच गाववाला म्हणजे तुमच्याच भूषणचा नमस्कार. गाववाल्यानू येतय.
1: बोला ना अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि एका महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील. 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. ISMR ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे. याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 नवी दिल्लीमध्ये झाली होती. या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात आलं होतं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचारविनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, 2 वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचारविनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्कोमधील गोस्टिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील.

सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगममध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आणि एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि

0: BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारतानं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
1: आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची आज भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे. या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला. 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं. 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्ण

कार्यालय, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला. हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. येत्या 12 ते 13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा POP-च्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्त्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIRच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. तेव्हा आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला गाणी ऐकवण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखीर.

आहे मजा जगण्यात या. आणि म्हणूनच ज्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट वाटेल की ही गोष्ट आत्ता होणं योग्य आहे किंवा ती होणं गरजेचं आहे, तर ती एखादी गोष्ट, ती एखादी प्रतिक्रिया, एखादी क्रिया, तर ती त्या क्षणी होणं, त्या क्षणी देणं अत्यंत गरजेचं आहे. मी असं का म्हणते याचं कारणही सांगते की जो आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे. बरं, हा विषय का मांडावासा वाटला किंवा याविषयी आपल्या गप्पा रंगतील असं मला का वाटलं, तर हेही सांगेन, पण मुळात मुख्य विषय काय आहे हे आधी सांगते. अनेकदा असं होतं की आपल्याला कुणाला तरी सॉरी म्हणायचं असतं, कुणाची तरी माफी मागायची असते, पण केवळ आणि केवळ आपला इगो आड येतो, त्याच्यामुळे आपण ती माफी मागत नाही. नंतर आपलं मन आपल्याला खात राहतं आणि मग अनेक दिवसांनी आपण त्या व्यक्तीची माफी मागतो किंवा त्या व्यक्तीला सॉरी म्हणतो किंवा नाहीच म्हणत कधीच, पण ती गोष्ट मात्र आपल्याला सलत राहते, ती कायमचीच. असं अनेकदा होतं आणि अनेक जणांबरोबर होतं. तुमच्याबरोबरही असं कधी घडलंय का? तर याचविषयी आज आपण बोलणार आहोत. बरं, हा विषय कसा समोर आला, याविषयी बोलावं असं का वाटलं, हे मात्र मी या गाण्यानंतर सांगणार आहे. बरं, तुमचे असे जर काही अनुभव असतील की तुम्हाला कोणाला तरी सॉरी म्हणायचं होतं, माफी मागायची होती, पण त्या क्षणी म्हणता आली नाही, पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीची माफी मागितलीत किंवा त्याला सॉरी म्हटलं, तर त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, हा एक छोटासा अनुभव तुम्ही शेअर करणार आहात. 6557661 हा आपला आहे व्हॉट्सअप क्रमांक, आणि 4515-4132 किंवा 4515-4133 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. मोबाईलवरून किंवा मुंबई बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 02 हा STD कोड लावायला विसरू नका.

0: तर झालं असं की समाज माध्यमांवरती असंच सवयीने स्क्रोल करत असताना एक चित्रफित समोर आली आणि मी ती बघत होते. तर त्याच्यामध्ये घडतं असं की एक डिलिव्हरी बॉय काहीतरी देण्यासाठी म्हणून येतो आणि त्याला क्यू आर कोड त्याचा स्कॅन करून त्याला पैसे द्यायचे असतात, पेमेंट करायचं असतं. बरं, तो कुठल्या तरी एखाद्या कंपनीकडून आलेला असतो आणि त्या कंपनीचा तो क्यू आर कोड असतो आणि चुकून 300 रुपयांच्याऐवजी 3000 रुपये दिले जातात. घरातली जी व्यक्ती असते देणारी, ती ज्येष्ठ नागरिक असते, तिला चटकन कळत नाही आपण किती शून्य टाईप केली आहेत ते आणि जास्त पैसे दिले जातात. तर त्या घरातली जी तरुण मुलगी असते ती, अगं आई तू असे कसे पैसे दिलेस त्याला, असं म्हणून ती आईवरती तर डाफरतेच आणि ती त्या डिलिव्हरी बॉयच्या शोधात मागे निघते. बरं, इतकंच नाही तर त्याला अदवा तदवा बोलते, आत्ताच्या आत्ता माझे पैसे परत कर, हे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर तो मुलगा जेव्हा तिला पुन्हा एकदा भेटतो तेव्हाही त्याला तू चोर आहेस, तू माझे पैसे चोरलेले आहेस असंच ठरवते. तो अतिशय प्रामाणिकपणे तिला सांगत असतो की हे असं नसतं, सिस्टीममध्ये तुमचे जास्त पैसे आलेले आहेत तर त्या सिस्टीमनुसारच तुमचे पैसे 24 तासामध्ये तुम्हाला परत मिळतील. पण हे ती काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. तू माझे पैसे चोरलेले आहेस ते आत्ताच्या आत्ता परत कर असं म्हणत ती मागे लागते. आणि मग जेव्हा पुन्हा एकदा तोच मुलगा नेमका समोर असताना तिच्याकडे ते पैसे तिच्या अकाउंटला जमा होतात, त्यावेळेला मात्र तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं की आपल्या अकाउंटला पैसे तर जमा झाले तरीही आपण या मुलाला माझी तू फसवणूक केलीस असं म्हणून बोलतोय, पण आता सॉरी कसं म्हणायचं हा तिला प्रश्न पडतो. आणि मग ती एका ठिकाणी त्याला जाऊन भेटते आणि त्याला सॉरी म्हणते. बरं, हा सगळा एका काल्पनिक गोष्टीतला प्रसंग होता आणि हे असं घडून यावं यासाठी तो घडवलेला होता, पण तरीही मला हा विचार करायला त्या प्रसंगाने भाग पाडलं की अनेकदा असं होतं, अनेक अनोळखी माणसं असतात किंवा अगदी आपल्या नेहमीच्या बोलण्या वागण्यातली माणसं असतात, रोजच्या भेटी ज्यांच्याशी होत असतात अशीही काही माणसं असतात की ज्यांच्याबरोबर कधीतरी आपले वाद होतात किंवा आपण काहीतरी वेगळ्या विचारात असतो आणि त्यांना चुकून काहीतरी उलट उत्तर देऊन जातो. तसा आपला उद्देश नसतो पण तरीही आपल्याकडून असं काहीतरी बोललं जातं, पण तरीही आपण त्यांना चटकन सॉरी म्हणत नाही. आपणच कसे योग्य होतो याची कारणं आपण स्वतःलाच पटवून द्यायचा प्रयत्न करतो, पण खरं तर तसं नसतं. आणि म्हणून हा विषय समोर आला की ह्या विषयावरती सुद्धा आपल्या गप्पा कधीतरी व्हायला हव्यात. तर तुमची काय मतं आहेत किंवा तुमचे काय अनुभव आहेत ते तुम्ही कळवता आहातच. ते सगळे जाणून घेण्याच्या आधी आपण ऐकूया एक संदेश, त्यानंतर एक गाणं आणि मग तुमचं काय म्हणणं आहे या विषयावरती त्याबद्दल बोलूया.
1: मेरा एक जिद्दी पड़ोसी है, पूरी कॉलोनी ने सोलर पैनल लगवा लिए हैं, पर वो मानने को तैयार ही नहीं था कि सच में बिल जीरो आ सकता है. मैंने कहा बेटा नाम ही है पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना. फिर एक एक करके सबका बिजली बिल जीरो आने लगा, तब बोला अब लगवा ही लेता हूँ. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.

0: आता पोरीची दात तुझी चार चौघात दात काढायला काय झालं ग बाई?
1: अरे पण ह्यात माझं काय चुकलं र?
0: काय चुकलं ते तुलाच कळायला पाहिजे.

तर पटकन आपण सॉरी म्हणत नाही, कोणाची माफी मागत नाही, आणि जेव्हा केव्हा माफी मागायची वेळ येते तेव्हा मात्र आपण कुठेतरी स्वतःचा इगो आपल्याला आड येतो, या विषयावरती आपण बोलतोय. आणि दीपा बालकर यांनी त्यांचा एक अनुभव असा सांगितला की त्यांची एक मैत्रीण त्यांच्याकडून 10,000 रुपये घेऊन गेली होती आणि महिन्याभरात परत करते असं सांगितलं, पण त्यानंतर काही पत्ताच नाही, फोन, घरी येणं जाणं, कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. आणि थेट 2 वर्षांनी ती भेटली. त्याच्यानंतर या बरंच तिला बोलल्या की तुला कळत नाही का, तू इतके पैसे माझ्याकडून घेऊन गेलीस. आणि हे सगळं ऐकून घेतल्यानंतर जेव्हा मैत्रिणीने सांगितलं की अगं अपघातात माझे आई वडील गेले आणि मग मला अनेक गोष्टी एका मागोमाग येत राहिल्या, त्याच्यामुळे मला हे पैसे परत देणं शक्य झालं नाही, तुला भेटणंही शक्य झालं नाही, तेव्हा मात्र त्यांना ओशाळल्यागत झालं आणि त्यांनी लगेच तिची माफीसुद्धा मागितली. तर किशोर पवार यांनी त्यांचा असा एक अनुभव सांगितला की अगदी कॉलेजपासून अत्यंत जवळची असणारी मैत्रीण आणि काही कारणाने फोनवरती एकदा काही कारणांवरनं तिच्याशी वाद झाले आणि त्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता, पण दोघंही जण अचानक काही निमित्ताने एकमेकांना भेटले आणि त्यानंतर एकमेकांना सॉरी म्हटल्यानंतर, माफी मागितल्यानंतर मात्र त्यांच्यातलं जे काही नातं होतं, त्यांच्यातलं रिलेशन होतं, ते पुन्हा उत्तम प्रकारे आता आहे. तर नीलांबरे कुलकर्णी असं म्हणतात की माझं चुकलं तर लगेच सॉरी म्हणून टाकायचं म्हणजे मला बरं वाटतं. एकदा त्यांच्या बहिणीवरती त्या ओरडल्या आणि तिला ते अनपेक्षित होतं. दुसऱ्यांदा बरेच दिवसांनी भेटल्यानंतर सुद्धा बहीण गप्प होती, ते लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी तिला छान गोड ट्रीट दिली आणि सॉरी म्हणाल्या. बहिणीने सुद्धा लगेच मिठी मारली आणि त्याच्यामुळे त्यांनाही बरं वाटलं. सॉरी म्हणणं हे एक दिव्यच असतं. प्रसंग होऊन खूप वेळ मध्ये निघून गेला आणि ती व्यक्ती नको त्या वेळेला नको त्या ठिकाणी भेटली तर आणखीन मोठा प्रॉब्लेम होतो, असं चंद्रशेखर मुळेकर यांनी सांगितलेलं आहे. कोलशेत ठाणे इथून त्यांनी आपल्याला हा मेसेज केलेला आहे. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात की शाळेत असताना त्यांच्या मैत्रिणीचं आणि त्यांचं लहान एका कुठल्या तरी लहान गोष्टीवरून भांडण झालं आणि त्यानंतर मैत्रीण बोलायचीच बंद झाली, त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. पण त्यांनी एकदा निश्चय केला की आपण तिला सॉरी म्हणायचं, माफी मागायची, आणि योग्य वेळ आल्यानंतर त्यांनी माफीसुद्धा मागितली. त्यांच्या मनावरचा ताणही हलका झाला आणि त्यांची मैत्री पुन्हा एकदा जशी होती तशीच, पुन्हा एकदा त्या दोघींचीही मैत्री जशी होती तशीच त्या आपल्या मैत्रीच्या नात्यात निभावायला लागल्या. एक गाणं ऐकूया आणि आणखीन काही अनुभव ऐकूया.

उगीचच उगीचच काय भांडायचंय, उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच काय बोलायचंय, उगीचच काय भांडायचंय, उगीचच

किती हट्ट करायचे क्षणाशी उगीच, कोणी कसे कधी किती कशाला मोजायचे उगीचच.

वेळ येऊ नये, अर्थातच येऊ नये म्हणजे माफी मागण्यात कमीपणा नाही, पण तुमचं सगळ्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. निशा लोहार असं म्हणतात की त्यांचं आणि त्यांच्या यजमानांचे कधी वाद झाले, त्यांचं चुकलेलं असेल तरीही त्या सॉरी म्हणायच्या नाहीत, आणि नंतर मात्र असं मनाला वाईट वाटायचं, पण त्यांचं जरी यजमानांचं चुकलेलं नसेल तरीसुद्धा ते सॉरी म्हणायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर समीर यांनी असा एक अनुभव सांगितलाय की ते स्वतः अंध आहेत आणि एके ठिकाणी ते गेलेले असताना त्यांच्याच सारखा एक अंध मुलगा त्यांना भेटला आणि त्याच्या आईवडिलांना त्यांनी सांगितलं की त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन द्याला, त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहू दे. तर सुरुवातीला त्यांच्या त्या लहान मुलाच्या आईवडिलांनी मात्र ह्यांना वेड्यात काढलं आणि बरंच उलटसुलट बोलले, पण आज मात्र तो मुलगा शिकून व्यवस्थित मोठा झालेला आहे, स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभा आहे आणि त्याच्या जीवनात तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्याच्या आईवडिलांना सुद्धा समीर यांच्याबद्दल फार आदर आणि आपुलकी वाटायला लागलेली आहे आणि त्यांनी मान्य केलं की त्यावेळेला आम्ही तुम्हाला जे बोललो ते योग्य नव्हतं आणि त्याबद्दल खरंच आम्ही क्षमा मागतो तुमची. तसं अर्थातच अशा प्रकारे क्षमा मागणं किंवा अशा प्रकारे जे काही आपल्या मनात असेल तर त्या गोष्टीबद्दल आपण माफी मागणं, सॉरी म्हणणं, याच्यामध्ये कमीपणा न वाटून घेता जी आपली नाती असतात ती टिकवण्यासाठी, ती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की आपलं चुकलंय त्या क्षणी ती गोष्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला हवी आणि माफी मागायला हवी. तर मला आत्तापर्यंत तुमच्यापैकी ज्या ज्या व्यक्तींचे मेसेजेस आलेले आहेत, जेही काही अनुभव आलेले आहेत, ते सगळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मी माफी एवढ्यासाठीच मागते की आपल्याकडे वेळ मात्र कमी आहे, त्याच्यामुळे आणखीन अनुभवांबद्दल आपण बोलू शकणार नाही. ठीक, 3 वाजता आपण ऐकणार आहोत मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि VWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजेरियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांनी माणेकशॉ मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारताने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामुग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापन करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास या बाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच

0: अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
1: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे.
0: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गूज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र ते केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 20% पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 56.5% पाऊस झाला, तरी जुलैमध्ये जास्त म्हणजे सरासरीच्या 131.5% पाऊस झाल्यानं एकूण मान्सूनची स्थिती समाधानकारक आहे असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओबीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षयरोगावर गुणकारी पण पाण्यात विद्राव्य नसणारं औषध देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आणि त्याच्या वापराचं पेटंट नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. हे पेटंट 20 वर्षांसाठी आहे. नॅनो तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरामुळे हे औषध रुग्णाच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जाऊन औषधाची परिणामकारकता वाढेल असं विद्यापीठाने या निवेदनात नमूद केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने पीडितेला जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर पॉक्सो तसंच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विद्यापीठाने अपार आयडी, एबीसी आयडी जोडणी तसंच आधार प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित केलेलं विशेष सुविधा शिबिर उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आगामी परीक्षांचं परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून याबाबतीत अडचणी येत आहेत त्यांनी उद्यापर्यंत संबंधित कागदपत्र आणि तपशिलासह शिबिराला भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीजन या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली प्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातूनही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआरच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:10 झालेली आहेत. नुकतंच आपण ऐकलेलं आहे प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि आता आपली भेट झालेली आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. आणि आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर आहे मी दुहिता सोमणखेर. आणि आजही काही रंजक आणि गमतीशीर अशा शॉर्ट फिल्म्स अर्थात लघुपटांच्या साथीने आपण गप्पा मारणार आहोत.

तर आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण काही ॲनिमेटेड लघुपटांविषयी बोलणार आहोत आणि त्यातला पहिला लघुपट आहे क्वॅक नावाचा. क्वॅक सर्वसाधारणपणे बदकं ज्या प्रकारचा आवाज करतात, पॅक पॅक किंवा क्वॅक असं आपण म्हणू शकतो. मुळात हा लघुपटच एका बदकाच्या पिल्लाशी किंवा एका बदकाच्या गोष्टीशी संबंधित आहे. झालं असं की एक जलाशय आपल्याला दिसतो आणि त्याच्या बाजूला गवतामध्येही बदकाची अंडी आपल्याला दिसतात आणि त्याच्यातलं वाऱ्याने म्हणा गवताचा एखाद्या झाडाच्या फांदीचा धक्का लागल्यामुळे 3-4 अंड्यांमधलं एक अंड त्या जलाशयामध्ये पडतं आणि वाहत वाहत त्या जलाशयाच्या दुसऱ्या काठावरती जाऊन पोहोचतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अंड्यातलं पिल्लू बदकाचं ते बाहेर येतं आणि त्याच वेळेला त्या जलाशयाच्या दुसऱ्या काठावरती काय सुरू आहे तर जंगलामधल्या झाडांची अशी काही फळं असतात, काही शेंगा असतात किंवा काही कोन असतात की जे बियांचे किंवा फळांचेच प्रकार असतात पण जे चटकन रुजत नाहीत, ते रुजण्यासाठी बराच कालावधी जायला लागतो. तर अशा प्रकारची ती दोन फळं किंवा आपण त्यांना बिया म्हणूया तर ते आहेत आणि त्यांना हे फार नवल वाटतं की हे काय आहे, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून ते अंड खूप मोठं असतं ज्याच्यातून बदक बाहेर येत आहे आणि त्यांना नवल वाटतं हे नेमकं काय आहे. आणि ते छोटंसं पिल्लू बाहेर आल्यानंतर अतिशय उत्सुकतेने ते दोघंजणं त्याला स्पर्श करून बघतात. आधी त्यांना भीती वाटलेली असते पण स्पर्श केल्यानंतर त्या बदकाचं अंग मऊ लागल्यानंतर मात्र त्यांना त्याच्याशी जवळीक वाटायला लागते, त्यांची मैत्री होते. मग ही तिघं जण मिळून अनेक ठिकाणी बागडायला लागतात, झाडांच्या पानांवरती, झाडांच्या फांद्यांवरती. आणि असंच एक दिवस खेळत असताना एका खोल अशा कपार म्हणूया त्याला, तर त्या कपारीमध्ये हे सगळेजण त्या कपारीच्या बाजूने चाललेले असताना त्या ज्या दोन बी आहेत त्या त्या कपारीमध्ये पडतात. बदकाचं पिल्लू मात्र दुसऱ्या बाजूला जाऊन बसतं आणि तितक्यात काय होतं, आता आपण ह्याच्यातून बाहेर कसं पडणार याचा विचार त्या दोन बिया करत असताना त्यांना त्या कपारीमध्ये काहीतरी खिळासदृश एक टोकदार वस्तू रुतलेली दिसते. ती वस्तू ते उचकटून बाहेर काढतात आणि त्याच्यानंतर गंमत अशी होते की जलाशयाच्या जवळ असलेल्या या कपारीतनं एक भोक पडतं, छिद्र पडतं आणि त्याच्यातून पाणी आतमध्ये यायला लागतं. 1, 2, 3, 4 अशा बऱ्याच भोकांमधनं ते पाणी आतमध्ये यायला लागतं आणि हे दोघं जण घाबरतात की आता आपण ह्या पाण्यामध्ये बुडणार. पण तेवढ्यात त्या बदकाचं पिल्लू येतं, त्या दोघांनाही आपल्या पाठीवरती बसायला सांगतं आणि सुरक्षितपणे पुन्हा एकदा जलाशयात जाऊन त्या जलाशयाच्या काठावरती या दोन्ही बियांना आणून सोडतं. आणि ते तिघही जण आनंदी होतात, कारण त्यांचा काही दिवसांचा सहवास जरी असेल तरी त्यांच्यामध्ये एक खूप छान मैत्र त्यांनी जपलेलं असतं आणि ते मैत्र त्यांना हा एक सुंदर क्षण अनुभवण्यासाठी कारणीभूत ठरतं. आणि त्या सगळ्या बियांना जलाशयामधून बाहेर काढून आणल्यानंतर त्या बदकाला सुद्धा कुठून तरी क्वॅक असा त्याच्या कुटुंबाचा आवाज येतो आणि ते मागे वळून बघतं तर जलाशयाच्या पलीकडच्या काठावरनं बदकाची जी काही फॅमिली आहे किंवा त्याचं जे कुटुंब आहे ते त्याला भेटायला किंवा त्याच्या शोधामध्ये आलेलं असतं. तर हे पिल्लू त्याच्या कुटुंबाला परत मिळतं. अशी एक सुंदर अशी गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे की जरी नवीन असतील तरी त्या त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांशी जर आपलं अनुकूलन आपण साधलं, आपलं जर मैत्र ठेवलं तर आपण निश्चितच कुठल्याही संकटात न अडकता त्याच्यावरनं त्या संकटावरती मात करू शकतो. अशी एक सुंदर गोष्ट या क्वॅक नावाच्या लघुपटामधनं आपल्या समोर येते.

3:23 झालेली आहेत. सप्तरंगी 7 हा कार्यक्रम आपण ऐकतोय आणि आता पुढच्या ज्या लघुपटाविषयी आपण ऐकणार आहोत त्याचं नाव आहे वन लास्ट मेमरी. तर हा सुद्धा ॲनिमेटेड लघुपटच आहे आणि हा एक भारतीय ॲनिमेटेड लघुपट आहे. एक काळोखी रात्र आहे, पाऊस पडतोय भरपूर, रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहे, आपल्याला उंच उंच झाडं वाढलेली दिसत आहेत आणि त्या रस्त्याच्या मधून एक गाडी चाललेली आहे आणि कुठल्या तरी ठिकाणी लवकर पोचायचं आहे, त्याच्यामुळे गाडीचा वेग हा अधिकाधिक वाढताना आपल्याला दिसतो. आणि गाडीमध्ये बसलेली मागच्या सीटवरती बसलेली जी महिला आहे ती त्या चालकाला सांगते की फार वेगात जाऊ नकोस, एकतर खूप पाऊसही पडतोय, अंधारी रात्र आहे, तर हा वेग काहीतरी भलतच करून ठेवेल, तर तू अगदी काळजीपूर्वक वाहन चालव. तर तो चालकही म्हणतो की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, की वाहन चालवणं हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम आहे आणि मी ते अतिशय प्रामाणिकपणे आणि माझं सगळं जे काही कौशल्य आहे ते पणाला लावून हे काम करतोय. त्यावेळेला ती जी मागे बसलेली बाई आहे ती त्याला सांगते की हे बघ, हे फक्त कौशल्याचं नाही तर हे जबाबदारीचं आणि सुरक्षिततेचं सुद्धा काम आहे, तर तू याचंही भान ठेव. तो हो हो म्हणतो, पण आपल्याला दिसतं स्क्रीनवरती की गाडीचा जो वेगाचा काटा आहे तो 80, 90, 100 हे सुद्धा पार करून 120 जाऊन टेकतो आणि पुढच्या काही क्षणातच त्या गाडीचा अपघात होतो. पण हा अपघात झाल्यानंतर नेमकं काय होतं तेच खरं तर या लघुपटाचं नाव आहे वन लास्ट मेमरी. आणि ते नेमकं काय आठवतं त्या चालकाला ती त्याची एक आठवण आहे. काय आहे ती नेमकी आठवण, त्या आठवणीबद्दल आपण जाणून घेऊया या गाण्यानंतर.

झालो तिरायत भेकला मी भासा परी झाली पंचायत ओळखीचे असूनही झालो तिरायत।

वेगावरचं नियंत्रण त्या चालकाचं सुटलेलं आहे, त्या गाडीचा भयंकर असा अपघात होतो आणि मग पुढे काय घडतं, त्या शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या लहानपणी जी घडलेली घटना असते ती आठवते. पहिल्यांदाच त्याला सायकल भेट म्हणून मिळालेली आहे, त्याचे आईबाबा त्याच्याकडे कौतुकाने बघतायत सायकलवरती आपल्या मुलाकडे, आणि त्यावेळेलासुद्धा त्याच्या आईने सांगितलेलं असतं, वेगात जा पण तरी ही सुरक्षितता आणि सावधानता हे तुझं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराला किंवा स्वतःला दुखापत होईल, स्वतःची सुरक्षितता कॉम्प्रमाइज करून कुठल्याही प्रकारच्या वेगाच्या मागे जाऊ नकोस, हे त्याच्या आईने जे त्याला शब्द सांगितलेले असतात ते त्या शेवटच्या क्षणी त्याच्या मनामध्ये गुंजत राहतात आणि तेच शब्द त्याला ऐकू येत राहतात. एकूणच काय तर कुठलंही वाहन चालवत असताना, मग ते सायकल असो, मोटरसायकल असो किंवा मोटार गाडी कार असो, कुठल्याही प्रकारचं वाहन चालवत असताना कुठल्याही ईर्ष्येने किंवा कुठली तरी स्पर्धा करायची म्हणून न चालवता रस्त्यावर आपण जेव्हाही वाहनं चालवत असतो तेव्हा सुरक्षितता राखणं, स्वतःची काळजी आणि इतरांचीही, कारण स्वतःच्या काळजीबरोबरच इतरही जी वाहनं आहेत त्यांचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारचा एक संदेशसुद्धा आपल्याला या लघुपटाच्या माध्यमातून मिळतो.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: यानंतरचा लघुपट आहे द लास्ट नीट. नीट म्हणजे KNIT. नीट म्हणजे अर्थात विणणं, शेवटचं विणकाम किंवा शेवटची वीण. तर तुम्ही म्हणाल की हिला आज सगळं शेवटचं असं का आठवते, तर असं काही नाही आहे. काही ज्या निवडक लघुपट जे मी बघत असते त्याच्यातून जे भावतात आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटतात अशा काही लघुपटांविषयी मी बोलत असते. तर द लास्ट नीट एक मुलगी आहे किंवा एक स्त्री आहे असं आपण म्हणूया, कारण ही ॲनिमेटेड गोष्ट आहे. ही सुद्धा एक मोठं उंच कड्यावरचं किंवा पठारासारखा एक प्रदेश आपल्याला दिसतोय. मोकळ्या आभाळाखाली खुर्ची घेऊन ती बसते. तिच्याकडे बरेचसे असे दोऱ्याचे गुंडे आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि ती विणायला सुरुवात करते. दोन सुयांचं क्रोशाचं हे विणकाम आहे आणि ते ती विणायला सुरुवात करते तिच्या पायापर्यंत. पायापासून थोडं दूर फुटभर लांब, 2 फूट लांब, 3 फूट लांब असं तिचं जे विणकाम सुरू आहे ते बरंच मोठं मोठं व्हायला लागतं आणि एका क्षणाला ते त्या कड्यावरनं खालतीसुद्धा जायला लागतं. अर्थात हे सगळं काल्पनिक आहे, पण तरीही ते इतकं ती सातत्याने विणतीये, सातत्याने विणतीये, अथक ती विणते आहे अजिबात न थांबता. दोऱ्याचा एक गुंडा संपतो, दुसरा गुंडा त्यालाच ती जोडते आणि सुरू करते. हे सगळं होऊन सुद्धा तिची विणण्याची जी उर्मी आहे किंवा तिची जी विणण्याची इच्छा आहे ती काही संपत नाहीये, ती काही थांबत नाहीये आणि ती सतत विणतीये. खालती जो काही पट्टा गेलेला आहे तो ती खेचून वर आणते, पण तरीही नवनवीन जशी वीण तयार होत जाते तसतसा तो पट्टा पुन्हा एकदा लांब चलाम लांब लचक व्हायला लागलाय. आणि इतकं केल्यानंतर वारा येतो आणि हा जो खालती लोंबणारा कड्यावरनं खालती लोंबणारा पट्टा आहे तो वाऱ्याच्या दिशेने उडायला लागतो आणि त्याचबरोबर हिलासुद्धा बसल्या जागनं खेचून आणतो आणि ती सुद्धा आता त्या कड्यावरनं खाली कोसळणार इतकी परिस्थिती येते. पण तरीही त्या 2 सुयांच्या माध्यमातून त्या सुया त्या मातीमध्ये रुतवून ती पुन्हा एकदा वरती येते. पण तरीही तिचं जे काही विणण्याचं काम आहे किंवा तो तिच्या हातांना असलेला जो एक वेग किंवा ती सवय जी आहे ती काही तिला थांबवायची नाही आहे. पण मग ह्या विणण्याच्या वेडामध्ये ती आणखीन नेमकं काय काय विणत जाते आणि त्याच्यामध्ये कशा कशाचा गुंता होत जातो हा एक मोठा प्रश्न तुमच्या समोर मी ठेवलेला आहे आणि एक गाणंसुद्धा ऐकवणार आहे आणि अर्थातच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण भेटणार आहोत या गाण्यानंतर.

तर ही जी विणणारी सखी बसलेली आहे, तिच्या दोऱ्याचं काय होतं पुढे? त्या सगळ्या विणलेल्या जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीचं नेमकं काय होतं असा प्रश्न आहे. तर ती विणत राहते आणि एखादी सवय लागावी किंवा एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत जावं तशी ती त्या विणकामामध्ये गुंतलेली आहे. आणि ती इतकी भयंकर गुंतली आहे की एक क्षण असा येतो की तिच्याजवळचे सगळे दोरे संपतात, दोऱ्याचे सगळे गुंडे संपलेले आहेत आणि ती स्वतःचे केस त्या कलाकृती जी काही तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ती विणायला सुरुवात करते. आणि पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा येतो आणि त्या केसांसकट, कारण ते अर्थातच विणल्यामुळे ते त्या कलाकृतीमध्ये गुंतले गेलेले, तर त्या पट्ट्याबरोबरच ती सुद्धा त्या खोल खोल दरीत आता पडणार अशी एक संभावना येते, अशी असा एक क्षण येतो. आणि त्याच्यानंतर मात्र ते सगळं विणलेलं जे काही असतं ते खालती सोडून केस अस्ताव्यस्त कापलेल्या तुटलेल्या अवस्थेमध्ये ती पुन्हा एकदा तिकडे येऊन बसते आणि ती विचार करते की आता आपण जे केलेलं होतं ते तर सगळं निघून गेलंय. म्हणजे एखाद्या गोष्टीचं व्यसन असावं तशी ती त्या गोष्टीमध्ये गुंतत जाते आणि त्याचा परिणामसुद्धा नकारात्मकच होतो. आणि त्यानंतर तिला कात्री दिसते आणि ती कात्री ती चालवून बघते, दोन वेळा तीन वेळा चालवून बघते. आणि कात्री जेव्हा आपण चालवतो त्यावेळेला त्या कात्रीचा होणारा जो आवाज असतो तो आवाज तिला कुठेतरी भानावरती आणतो आणि तिला एक क्षण हेही वाटतं की याचा आपण कुठेतरी वापर करायला हवा होता आणि कुठेतरी थांबायला हवं होतं, पण ते घडत नाही. पण त्याच्यानंतर आणखीन अशीही एक शक्यता समोर येते हा लघुपट बघताना की जसं विणायचं वेड लागलं होतं तसंच या व्यक्तीला जर कापायचं वेड लागलं तर किती भयंकर अवस्था निर्माण होईल. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, कुठल्याही गोष्टीची सवय

यानंतरचा लघुपट मात्र अतिशय हलका फुलका आणि थोडासा आपल्याला सुद्धा हसवणारा असा आहे आणि त्या लघुपटाचं नाव आहे डस्ट बडीज. खरं तर नाव ऐकल्यानंतरच भुवया उंचावतील. डस्ट बडीज, डस्ट म्हणजे अर्थातच धूळ किंवा ज्याला आपण माती असं म्हणू शकतो. तर याच्याशी निगडीत बडीज अर्थात मित्र म्हणजे नक्की कोण असतील, तर हे कोण आहेत, या काल्पनिक असा हा ॲनिमेटेड लघुपट आहे आणि अतिशय सुंदर कल्पना केलेली आहे. आणि आता श्रावण महिना तर सुरू आहेच, पुढच्या महिन्यात गणपतीही येतील, त्यानंतर नवरात्र, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आपण विशेष अशी झाडाझूड साफसफाई आपल्या घराची करत असतो आणि त्यावेळेला या लघुपटाची आपल्याला नक्की आठवण येईल. तर डस्ट बडीज हे काय आहे, तर काही धुळीच्या कणांची ही गोष्ट आहे. घरामध्ये डायनिंग टेबलच्या खाली, खुर्चीच्या पायाखाली जे अतिशय बारीक बारीक धुळीचे कण असतात ना, त्यांची ही गोष्ट आहे. तर एका घरामध्ये बिस्किटाचे काही तुकडे इतस्ततः जमिनीवरती पडलेले आहेत, तर काही धुलीकण जातात, ते बिस्किट खाण्याचा प्रयत्न करतात, काही त्याच्यावरती जाऊन लोळतात, ते बिस्किट बघून त्यांना आनंद होतो आणि त्यांचा एकमेकांशी काहीतरी हितगुज चाललेलं आहे. आणि एक धुलीकण दुसऱ्याला सांगतोय की

तिथे काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती सुद्धा आपण करून बघितली पाहिजे. हे सगळं सुरू आहे तितक्यातच त्या घराचं दार उघडलं जातं आणि एक स्त्री आतमध्ये येते, अगदी एखाद्या सैनिकाच्या आवेशामध्ये किंवा काहीतरी लढाई सुरू करायची आहे या आवेशामध्ये ती व्यक्ती येते. ती कोण आहे? तर त्या घराची स्वच्छता करणारी स्त्री आहे. ते व्हॅक्युम क्लिनर घेऊन आलेली आहे आणि ती आता ते सगळे धुलीकण जे आहेत, जे धुळीचे जे सगळे कण आहेत, ते सगळे तिकडून नष्ट करणारे, उडवून टाकणार आहे. आणि ती व्हॅक्युम क्लिनर सुरू करते आणि त्या बिस्किटाच्या लोभामध्ये, मोहामध्ये गुंतलेले जे काही धुळीचे कण आहेत ते चटकन त्या व्हॅक्युम क्लिनरच्या घशात जातात. एक धुळीचा कण मात्र थोडासा घाबरटे, तो चटकन त्या बिस्किटापर्यंत जात नाही आणि तो त्या टेबलच्याच आडोशाला लपलेला आहे, तो मात्र त्याच्यातून वाचतो. आणि तो विचार करतो की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, आपले हे जे बडीज आहेत, हे जे काही मित्र आहेत आपले, त्यांना वाचवलं पाहिजे. आणि म्हणून तो उड्या मारत मारत जातो आणि जिकडे त्या व्हॅक्युम क्लिनरची पिन जिकडे अटॅच केलेली आहे, जे सॉकेट आहे, स्विच आहे, तिकडे जाऊन तो बसतो. आणि अर्थात हे काल्पनिक आहे म्हणून त्यांनी दाखवले की ती पिन तो काढून टाकतो आणि व्हॅक्युम क्लिनर बंद पडतो. त्याच्यानंतर तो जलद गतीने काय करतो, तर तो सुद्धा स्वतः व्हॅक्युम क्लिनरच्या आतमध्ये शिरतो आणि बाहेर कसं पडायचं याचा रस्ता त्याच्या इतर मित्रांना दाखवतो. पण त्याच्या पुढे आणखीन काहीतरी रंजक घडतं, ते काय आहे या गाण्यानंतर जाणून घेऊया.

तर डस्ट बडीज अर्थात धुळीच्या कणांची, धुळीच्या छोट्या छोट्या कणांची ही गोष्ट. आणि हे धुळीचे सगळे कण त्या व्हॅक्युम क्लिनरमधून बाहेर पडू बघतात. आणि त्याच वेळेला नेमकं काय होतं, तर त्या व्हॅक्युम क्लिनरची इलेक्ट्रिसिटी पुरवणारी जी पिन आहे ती पिन निघालेली त्या स्वच्छता करणाऱ्या स्त्रीला कळते आणि ती जाऊन पुन्हा एकदा ती पिन त्या सॉकेटमध्ये अडकवते आणि तो व्हॅक्युम क्लिनर पुन्हा एकदा सुरू होतो. आणि आतमध्ये हे जे काही सगळे धुळीचे कण आहेत ते एकमेकांची पकडापकडी खेळायला लागतात, एकमेकांच्या अंगावर पडतात, धडपडतात. पण तरीही आपण मागे हटायचं नाही हे त्या धुळीकणांनी ठरवलेलं आहे, धुळीच्या कणांनी. आणि ते त्या व्हॅक्युम क्लिनरमधून बाहेर पडतात. आणि अक्षरशः ती जी स्वच्छता करणारी महिला आहे, ती जी काही स्त्री आहे, तिला जेरीस आणतात आणि तिला अखेर घरातून बाहेर पडायला प्रवृत्त करतात. खरं तर ज्या प्रकारे या लघुपटाचं ॲनिमेशन केलेलं आहे, ज्या प्रकारे ही कल्पना त्या पडद्यावरती साकारलेली आहे, ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण जेव्हा आपण हा विचार करतो की आपणही घराची स्वच्छता करत असताना, साफसफाई करत असताना धुळीच्या कणांनी जर असं वैर आपल्याशी पुकारलं तर नेमकं काय होईल, ही कल्पना करूनच आपल्याला हसू येतं. पण अर्थातच फार सुंदर पद्धतीने हा लघुपट मांडलेला, त्याची मांडणी, त्याचं संपूर्ण जे काही डिझाईन आहे ते अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि एका क्षणाला आपणही त्या स्वच्छता करणाऱ्या स्त्रीच्या जागी स्वतःला ठेवून बघतो की ही गोष्ट जर आपल्या बाबतीत घडली तर नेमकं काय होईल. बाप रे, कल्पनाही करायला नको वाटते. म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा आता या सणावारांच्या निमित्ताने किंवा जेव्हा आपण रेग्युलर आपली नियमित स्वच्छता घराची करत असतो त्यावेळेला या लघुपटाची आठवण तुम्हाला नक्की येईल. ही आठवण तुम्हाला जेव्हा जेव्हा येईल तेव्हा अर्थातच तुम्हाला एफ एम रेनबोची सुद्धा आठवण येईलच. पण आजच्या एफ एम रेनबोच्या या मराठी कार्यक्रमातून आता मी दुहिता सोमणखेर आपली रजा घेते, कारण ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स आपण ऐकू शकाल. ऐकत रहा 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR च्या माध्यमातून आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR च्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ

0: केलेलं विशेष सुविधा शिबिराचा कालावधी उद्यापर्यंत वाढवला आहे. परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य आहे. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या रिन इवानागा आणि किए नाकाशिकी या जोडीवर त्यांनी 21-16, 21-12 अशी मात केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 628 अंकांची वाढ झाली आणि तो 77,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 154 अंकांची वाढ नोंदवत 24,232 वर बंद झाला. याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी परवानगी दिली. त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करता येणार आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत असंही ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांचा निधी सरकारनं मंजूर केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर त्यांनी 21-16, 21-12 अशी मात केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 628 अंकांची वाढ झाली आणि तो 77,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 154 अंकांची वाढ नोंदवत 24,232 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 22 ऑगस्ट रोजी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमातून काँग्रेस नेते राहुल गांधी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी देण्याची

0: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी आणि भंडारा जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्मितीसाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीनं देण्याचे उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही. संविधानाशी हा द्रोह आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी हा द्रोह आहे.
0: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गुंज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. दरम्यान आज नागपूर इथल्या अंबाझरी तलावाच्या विकास कामांची पाहणी फडणवीस केली आणि तलावाच्या स्वच्छतेसह जलपर्यटनाच्या दृष्टीनं सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरू केलंय. राजस्थानमधील कोटामधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. देहराडून आणि प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. त्या पुणे शहरात मुलींसाठी विशेष छात्रों की गुंज कार्यक्रम होत आहे. छात्रों की गुंज हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून तो सर्वांसाठी खुला आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी पुण्याच्या एसएसपीएम मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज काँग्रेस नेत्यांनी केली. त्यानंतर मैदानातच आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संबोधित केलं. दरम्यान विद्यार्थ्यांना पेपरफुटीसह विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात येत आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं. पुण्यात काँग्रेस भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गरीब दलित मजदूर वर्गाकडे अजूनही उपजीविकेसाठी शेती नाही, त्यामुळे अशा भूमिहीनांना सरकारनं गायरान जमिनी झुडपी जंगलं ताब्यात देऊन ती शेती करण्यासाठी द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळात पत्रकार परिषदेत केली. ज्याप्रमाणे विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवली त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात असलेल्या भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी प्रयत्न व्हावे असं आठवले म्हणाले. दरम्यान आरपीआयला राज्यात महामंडळाची 1-2 अध्यक्षपदं आणि 30-40 सदस्यपदं द्यावी, जिल्हा समित्यांमध्ये स्थान मिळावं अशी मागणी आठवले यांनी केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज लोकभवनात राजीव गांधी प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना शपथ दिली. आकाशवाणीच्या सर्व केंद्रात महावितरण कार्यालयात तसंच सरकारी आस्थापनात देखील कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिनाची शपथ घेतली. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज ग्राहकांना सुटे किंवा सीलबंद नसलेले खाद्यतेल खरेदी करू नये असं आवाहन केलंय. असं तेल आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. भेसळीसह अन्य नियम उल्लंघन आढळून आल्यानंतर या क्षेत्रासाठी अनुपालन आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या समग्र वाङ्मयाचा 861 पानी ग्रंथ हिंदी सिंधी गुजराती संस्कृत तेलगू बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इथं आयोजित अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे अनुसूचित समाज के लोगो बीजेपी छोडो जनजागृती अभियानाचा प्रारंभ आज खापरखेडा इथं होत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार श्यामकुमार बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संविधान, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील 5 लोकसभा आणि 29 राखीव विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरमधील ज्येष्ठ

0: राजकीय कार्यकर्ते दिलीप पनकुले यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप पनकुले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहरातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचं योगदान महत्वाचं मानलं जातं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीनं उपलब्ध करून द्यावे असे निर्देश उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी तसंच उद्योजकांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सामंत बोलत होते. जिल्ह्यातील 7 औद्योगिक क्षेत्रांमधील 20 उपलब्ध भूखंड प्राधान्यानं वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि पायाभूत सुविधा संबंधित विभागांनी समन्वयानं आणि विहित कालावधीत उपलब्ध करून द्याव्या असंही त्यांनी सांगितलं. बैठकीत पीएम विश्वकर्मा योजनेचाही आढावा घेण्यात आला असून जिल्ह्यात आतापर्यंत 80,066 कारागिरांची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात महिलांना कौशल्य आधारित रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माविम आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानं सागवान वस्तू निर्मितीचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. बल्लारपूर शहरातील महिला बचत गटांच्या 35 सदस्यांचा या एक महिन्याच्या प्रशिक्षणात सहभाग आहे. सागवान लाकडापासून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याचं प्रात्यक्षिक आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण महिलांना दिलं जाणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देत पाहणी केली. यावेळी अनेक शाळांची दुरावस्था, गळणाऱ्या वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भोजनाचा प्रकार निदर्शनास आला. प्रशासनाच्या कार्यालयांच्या सुशोभीकरणावर खर्च होत असताना शाळांकडे दुर्लक्ष का असा सवाल पडोळे यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मनपा आयुक्त अक्कुनुरी नरेश यांनी मिरवणूक आणि विसर्जन मार्गांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं खड्डे दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार 1800-309-7040 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवता येणार आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. त्यांनी जपानच्या 7 मानांकित रिन इवानागा आणि किए नाका निशी या जोडीवर थेट गेम्समध्ये मात केली. हवामान. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार आगामी काही तासात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ 66.2% पाऊस झाला असून सुमारे 202.30 mm पावसाची तूट आहे. तर अकोला जिल्ह्यात देखील गेल्या 20 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं खरीप पिकं अडचणीत सापडली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंविधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 22 ऑगस्ट रोजी पुण्यात छात्रो की गुंज या कार्यक्रमातून काँग्रेस नेते राहुल गांधी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी देण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. आणि भंडारा जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्मितीसाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीनं देण्याचे उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमधल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना

सरकार दप्तर मोफत देणार. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5% पाऊस झाला, मात्र

0: बंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर एफडीएनं खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना हे आदेश लागू असतील. या आदेशामागचा उद्देशही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कम्प्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओज मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कम्प्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्ट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं. त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सागरी महासत्ता होण्यासाठी भारताला कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचं कल्याण यावर विशेष भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. मुंबईत लोकभवनात 63व्या सागरी दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असून या संस्थांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांशी सहकार्य करावं असं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे त्यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवाद करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत 1 दिवसीय अनुवाद कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वी जयंती वर्ष असून केंद्र आणि राज्य सरकार यानिमित्तानं विविध उपक्रम राबवणार आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीनं 2012 प्रकाशित केलेला महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा 861 पानांचा ग्रंथ 7 भाषांमध्ये अनुवादित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत शासन करेल असं शेलार यांनी जाहीर केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 2421 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन पेसा क्षेत्रासाठी 1536 जागा राखीव आहेत. प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशी सर्व

पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश आहे. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखे प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले. आपला पक्ष एनडीए सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्हाला महामंडळांमध्ये 1-2 अध्यक्षपदं आणि 30-40 सदस्यपदं द्यावीत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत सत्तेत सहभाग द्यावा असंही आठवले म्हणाले. आठवले यांनी यवतमाळमध्ये सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला, पीक विम्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी काँग्रेसनं शहर परिवर्तन गटाची स्थापना केली आहे. त्याचा प्रारंभ मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये झाला. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज शहर परिवर्तन गटाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरांचं बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी हा मंच सुरू केला आहे. तो केवळ काँग्रेसचा मंच न राहता शहराच्या विकासाकरता काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असेल. सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः जेंझीसाठी या उपक्रमाची दारं खुली आहेत असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Mumbai, I think we are going to be taking a very short break, just for 5 minutes, to get you all updated on what's happening around the world. So stay tuned into FM Rainbow because I'm going to be back soon.
1: Akashvani Mumbai. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी. आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंझिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली. त्यानंतर हा सामंजस्य करार झाला. जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली.
2: हमारी मेरीटाइम लाइफलाइन्स बढ़ती हुई वल्नरेबिलिटीज का सामना कर रही हैं. फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाइट और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है, बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इम्परेटिव भी है. इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है. इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव्स के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है.
1: केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला. त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल टी एस संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते. दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे. मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे.

0: तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वी पर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे. 9 पेक्षा जास्त सिमकार्ड्स नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड्स घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील. या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतं आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं. त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, CBIचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक LR बिश्नोई यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसी बाळाच्या अवाजवी वापराबरोबरच आंदोलकांनी केलेला हिंसाचार, विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा छळ आणि छेडछाडीच्या आरोपांची चौकशी ही समिती करणार आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला. तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्न पदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21 21-15 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

अस्तिश्री शालिवाहन शके 1948 रौद्र संवत्सर श्रावण शुद्ध नवमी नक्षत्र अनुराधा योग वैधृती करण बालव चंद्र राशी वृश्चिक रवि उदयकाळ सकाळी 6:20 आणि रवी अस्त सायंकाळी 7:03 हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच वंदन या कार्यक्रमाने. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती मराठी भक्तिगीतांच्या साथीनं आणि साक्षीनं तुमच्या सोबतीला आहे प्रसाद ठोसर.

स्तोत्र आणि आरती झाल्यानंतर आपला स्वरभास्करांचा स्वर ऐकायला आपण उत्सुक असतो. मग गानसरस्वती, गानतपस्विनी, किशोरी आमोणकर यांचा, आणि मग विषयाला धरून येणाऱ्या भक्तिरचना. आजच्या सगळ्या म्हणजे विषयामध्ये आपण नातं घेणार आहोत, प्रामुख्याने आई लेकराचं नातं, कारण लक्षात आलं असेल लगेच. नाही अहो, आज श्रावणी शुक्रवार नाही का, जीवती पूजन. जीवती मातेच्या निमित्तानं आपण अशा रचना निवडल्या आहेत की ज्यात माता पिता आहेत. मग स्वरभास्करांचं तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल येणार, कारण त्यात माता विठ्ठल, पिता विठ्ठल आहे. किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील माझे माहेर पंढरी येणार, कारण त्यात सुद्धा बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई हे शब्द आहेतच. अशाच काही आवडत्या रचना आणल्यात तुमच्यासाठी, ऐकत राहा.

नवीन मंडळींना नवीन पिढीला कदाचित माहिती असेलच असं नाही, पण आत्ता ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नक्की माहिती असेल. दर श्रावणात आणि विशेष करून श्रावणातल्या शुक्रवारी आपल्या घरात जिवंतिका पूजन किंवा जीवती पूजन करतात. एक प्रसिद्ध प्रतिमा चित्र, श्रावण आल्याची खूण बाजारपेठेत किमान महिनाभर आधीपासून देत असतो आणि आपल्या घरातील मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी केलं जाणारं अत्यंत महत्त्वाचं व्रत. या व्रताची मुख्य देवता जिवंतिका, जीवती. लहान मुलांची रक्षक, त्यांची पालनकर्ती मानली जाते. ती प्रतिमा बघताय आता की आठवत आहे, सात जिवंतिका, त्यांची बाळं आणि खाली

बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु या देवता त्यांचंच पूजन, त्याविषयीच आपण बोलणार आहोत पुढचं. मगाशी सांगितलेलं आपण लगीत माझे माहेर पंढरीनंतर.

आपण बोलत होतो ते जीवती पूजन, पूजेचा भाग म्हटलं फार सोपं आहे, सगळ्यात महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा अनेक ठिकाणी सांगितलं जातं की मनापासून हात जोडले, दोन हस्तक एक मस्तक. पण अगदीच साग्रसंगीत ज्याला अजून समाधान हवं असेल तर त्याची प्रतिमा मिळते, ती स्थापना आपण करतो, त्या प्रतिमेला गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून मनोभावे पूजा करतात. कापसाच्या माळेला, गेजवस्त्राला हळद कुंकवाची बोटं लावून माळ जीवती मातेला अर्पण करायची आणि नैवेद्य यथाशक्ती. धूपदिवाने ओवाळायचं. पूजा संपन्न झाल्यानंतरचं महत्त्वाचं, घरातील मुलांना समोर बसवून त्यांचं औक्षण करायचं, त्यांना काहीतरी पेढा, दूध, साखर द्यायची, पाठीवरून हात फिरवून जीवती मातेचा आशीर्वाद द्यायची अशी एक पद्धत आहे. याबद्दल जसं आपण गेल्या वेळेला एकादशीबद्दल बोलताना 9 ऑगस्टला एकादशीच्या संदर्भात आपण हे म्हटलेलं होतं की शेवटी त्याचं विज्ञानाचं महत्त्व आपण